तुमच्या ताका दरबारा अत तुमच्या ताका दरबारा अंत नहीं किछ पारावारा कोट कोट कोट लखदावे।